रेडिओ नाट्य रूपांतर प्रवीण सोलंकी. दुहा छंद मेघजी डोडेच्या मेघबिंदू वैशाली त्रिवेदी. संगीत नियोजन आणि स्वर चेतन गढवी. शहनाय बालकृष्ण सालुंखे. साईड रिदम शांतीलाल वेरुख्या. वायोलिन कैलास पात्रा. तबला धीरूभाई प्रजापती. निर्माण सहाय मयूर भावसार. निर्माण वैशाली त्रिवेदी.